0: ये तो प्रेमी श्रोत्याला माझा विनम्र नमस्कार। आज सोमवार सून ऑगस्ट महिन्याची तिसरी तारीख संगीत प्रेमी श्रोत्यानो या प्रभात वेळी गाण्यांच्या या मैफिलीत हर्षित मनाने मी तुम्हा सर्वांचे सुस्वागत करते ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन। या प्रभातवेळी तुमच्या आवडत्या गाण्यांच्या या मैफिलीत नेहमीप्रमाणे उत्साहाने सजली आहे, तेव्हा रसिक हो चला या संगीताच्या सहवासात ही सकाळ अधिक सुंदर बनवूया। रसिक श्रोत्यांनो शुभ कार्याची शुभ सुरुवात श्री गणेशाच्या स्मरणाने होते, तर आजच्या या सुरेल मैफिलीची शुभ सुरुवात गणरायाच्या चरणी वंदन करूया। रोहन प्रधान व सहगायकांच्या आवाजात चला ऐकूया हे गौर गणेश भक्तिगीत।
1: Center 95.5, North South 95.6.

या गौर गणेश भक्ति गीता चा लाभ तुम्ही अवश्य घेतला तर रसिक श्रोत्यानो या प्रभाते वेळी या तेथील मात्र संशय नाही. श्रोत्यानो श्रावण महिना म्हणजे भक्ती आणि श्रद्धा. आजच्या या श्रावणी उपक्रमाच्या पावन निमित्ताने MBC तर्फे व स्वतः तर्फे तुम्हा सर्वांना आपली हार्दिक शुभेच्छा प्रकट करते. महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि यश नांदो ही प्रार्थना. तर याच मंगलमय वातावरणात ऐकूया एक सुंदर शिवभजन. गायक कलाकार आहेत राहुल देशपांडे व

0: राहुल देशपांडे बेला शिंदे सतीश चंद्र कृष्णमूर्ति व समूहाच्या आवाजात आपण ऐकत होता हे सुंदर शिव भजन.
1: 94.6, 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री.
0: तेव्हा रसिक हो या भक्ती गाण्यानंतर आता वळू या भावगीतांकडे. रसिक हो कधी ऊन कधी पाऊस तर कधी गुदमरलेले वातावरण, निसर्गाचे रंग असेच बदलतात पण संगीताचा खरा रंग मात्र बदलत नाही, मनाला आनंद देणारा असतो. तर चला पुढील सुरेल गीत ऐकूया रोहित राऊत व समूहाच्या आवाजात, टेकन फ्रॉम द मूवी हृदयांतर.

संगीत प्रेमी श्रोत्यानो सकार छाया सुंदर प्रभासात ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन तुमचे मनपूर्वक पुनश्च स्वागत करण्यात येत आहे। तर चला संगीताच्या सहवासात ही सकाळ अधिक सुंदर बनवूया या मधुर लावणी बरोबर। सुचित्रा व सहगायकांच्या आवाजात ऐकूया येऊशी कशी मी नांदायला टिकून फ्रॉम द ऍल्बम स्पायसी मँगो। आणि मी तुम्हाला कळवू इच्छिते की ही सुंदर लावणी सजलेली आहेत महान संगीतकार प्रमोद नायक यांच्या श्रवणीय संगीताने।

सुखातवेली सुरेल गीतांच्या साथीने तुमचे प्रत्येक क्षण आनंददायी करा. तर चला या क्षणी आणखी एक सुरेल गीताचा आनंद घेऊया. इन द वॉइसेस ऑफ अभिजीत सावंत व विश्वदा जाधव. रुपे रिवाडू ते मारांच्या बनात ये.

रसिक श्रोत्यांनो सध्या शिक्षक आणि विद्यार्थी सुट्टीत आहे, सुट्टीची मजा घेत आहे. सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना MBC तर्फे आनंददायी सुट्टीच्या हार्दिक शुभेच्छा प्रकट करण्यात येत आहे. तर पुढील गीत खास तुमच्यासाठी वाजवण्यात येत आहे. याचा आस्वाद घ्या जावेद अली व सोनाली सुनावणे यांच्या सुमधुर आवाजात. Once again on the waves of Radio Manoranjan, I wish you all a very warm welcome. Suswagat ahe punashcha apla ganyanjaya mefilit.

त्यानो संगीत ही एक अशी जादू आहे जी प्रत्येक दिवसाला खास बनवते. सुरांच्या या सुंदर सहवासात तुमचा दिवस आनंद उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जावो अशी आमची मनोकामना आहे. मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, चला या लोकगीताच्या रिमिक्स वर्षने

0: Sakar Beats.
1: Sombar te shukravar.
2: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: रसिक श्रोत्यानो मन प्रसन्न ठेवण्यासाठी संगीत एक अति महत्त्वाचे साधन आहे. तेव्हा सतत संगीत ऐकणे मनाच्या स्थितीसाठी इष्ट असतं. या प्रभातवेळी तुम्ही जिथेही असाल, कुठेही असाल, या मधुर गाण्यांचा आस्वाद तुम्ही अवश्य घेत आहात अशी अपेक्षा.

विसाव करण जे हे लोकप्रिय कोळी लग्न गीत ऐकल्यानंतर संगीत प्रेमी श्रोत्यांनो पाहता पाहता सकाळ 20 कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील गाण्याने करीत आहोत. याच्या आसपास घ्या फिर वो इश्काची नौका दरियावरी मुंबईच्या किनारी इन द वॉइसेस ऑफ शुभांगी केदार केबल बालांच व साथी कलाकारांच्या आवाजात. आणि ह्याच गाण्या सगळे आजच्या या मैफिलीत इथेच थांबते. पुनश्च भेटूया उद्या याच कार्यक्रमात. या सद्भावनेनेच मी घेते तुमचा निरोप. शुभ दिन व नमस्कार.